नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोतेहो। FM वाहिनी 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। आजच्या प्रसारण सभेत मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 13 श्रावण 1948, अर्थात 4 ऑगस्ट 2026। सकाळचे 5:55 झाले आहेत। प्रसारण सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगल ध्वनी।

पंडित राव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये विद्याधर गोखले यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे.

श्रुतयोग कार्यक्रमात आता ऐकूया नरेंद्र चंचल यांनी गायलेलं चमनलाल यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत सोनिक ओमी.

मोहम्मद रफी आणि बलबीर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ओपी नय्यार. श्रोतेहो, या गीतासोबत आजचा मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, आमची यानंतर शुद्ध घोषणा काही क्षणात.

0: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश, मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत, हॉस्टेल मेस ची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
0: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
2: श्रोतो, या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये आज सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवरून सहक्षेपित करू। चित्रपट संगीत या कार्यक्रमाची वेळ आहे 6:55। 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू। 7:40 आणि 8:40 बावदारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। दरम्यान 8:15 लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल। सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। 10:00 दिव्य स्वतंत्र भारताचे, यामध्ये आज क्रांतीनायक मंगल पांडे यांच्याविषयी सुषमा लोंढे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल। गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची वेळ आहे 10:30।

0: FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. तत्पूर्वी
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.

आता अजून 30 मिनिटांनी गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 11 वाजता मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता गीतबार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12 वाजता वेळ आहे वनिता मंडळ या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 1:40 वाजून धाराशिव जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 5:30 वाजता युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 कार्यक्रम मैफिल एकजल आपण ऐकू शकाल. 6:30 महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा, यामध्ये आज दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश कुणे यांची श्वेता मळी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात येईल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, 13 आराधी मंडळ तेरणानगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित करण्यात येतील. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही

0: छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 6:40 होत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी।
1: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। संपर्क 95-95-24-25-59।
0: शुद्ध कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय याविषयी अश्विनी पाटेकर यांनी सांगितलेली माहिती।
3: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि त्यावर उपाय। शेतकरी बंधूंनो, शेतात फेरफटका मारताना अनेक ठिकाणी सोयाबीनची पानं पिवळी पडलेली दिसतात। काही वेळा संपूर्ण शेतच पिवळं दिसतं। अशा वेळी घाबरून जाऊन लगेच कोणतंही खत किंवा औषध फवारण्याऐवजी आधी पिवळेपणाचं खरं कारण समजून घेणं गरजेचं असतं। सर्वात पहिलं कारण म्हणजे सततचा पाऊस आणि शेतात साचलेलं पाणी। सोयाबीनला पाणी साचणं अजिबात आवडत नाही। पाणी जास्त काळ उभं राहिलं की मुळांना हवा मिळत नाही, त्यामुळं मुळांची वाढ थांबते आणि झाडांची पानं पिवळी पडायला लागतात। त्यामुळं शेतात पाणी साचणार नाही याची प्रत्येक शेतकऱ्यानं काळजी घ्यायला हवी। शक्य तितक्या लवकर नत्राची व्यवस्था करा। दुसरं महत्वाचं कारण म्हणजे नत्राची कमतरता। नत्र कमी झालं की खालची जुनी पानं आधी पिवळी पडतात। मात्र सोयाबीनमध्ये जीवाणूगाठी व्यवस्थित तयार झाल्या असतील तर नत्राची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होते। त्यामुळं पेरणीपूर्वी योग्य जीवाणू संवर्धन केलेलं असणंही तितकंच महत्वाचं आहे। तिसरं कारण म्हणजे सल्फर, लोह आणि झिंक यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता। विशेषत लोहाची कमतरता असेल तर नवीन पानं पिवळी पडतात, पण त्यावरील शिरा हिरव्याच राहतात। अशी लक्षणे दिसल्यास कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी। चौथं कारण म्हणजे मुळांचे रोग। पाण्याचा निचरा न झाल्यास मुळकूज, कॉलर रॉट यासारखे रोग वाढतात। अशा झाडांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात। त्यामुळे शेतात नियमित पाहणी करणं आणि रोगाची सुरुवातीलाच ओळख करणं आवश्यक आहे। याशिवाय पिवळा मोजाक हेही एक महत्वाचं कारण आहे। या रोगात पानांवर पिवळ्या, हिरव्या रंगाची टिपकी किंवा चट्टे दिसतात। हा रोग पांढऱ्या माशीमुळे पसरतो, त्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण वेळेवर करणं गरजेचं आहे। रोगट झाडे दिसल्यास ती उपटून नष्ट करावीत। काही वेळा मुळांवर गाठी तयार होत नाहीत, त्यामुळं झाडाला नत्र मिळत नाही आणि पानं पिवळी पडतात। म्हणून पेरणीपूर्वी योग्य रायझोबियम जीवाणू संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त पानं पिवळी दिसली म्हणून लगेच कोणतंही औषध किंवा खत वापरू नका। आधी शेतात जाऊन नीट निरीक्षण करा। पाणी साचलं आहे का, रोग आहे का, की अन्नद्रव्यांची कमतरता आहे याची खात्री करा। गरज वाटल्यास कृषी सहाय्यक किंवा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या। शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या शेतात तुमचं सोयाबीन पिवळं पडलं असेल तर त्यावर उपाय कोणते? तर शेतात पाणी साचू देऊ नका। वेळेवर पिकाची पाहणी करा। सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास शिफारसीनुसार फवारणी करा। पांढऱ्या माशीचं लगेच नियंत्रण करा। रोगग्रस्त झाडे वेगळी काढून नष्ट करा। पुढील हंगामात पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धक नक्की वापरा। संतुलित खत व्यवस्थापनावर भर द्या। शेतकरी बंधूंनो, योग्य वेळी योग्य कारण ओळखून उपाय केल्यास सोयाबीनचं नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येतं। त्यामुळं घाईघाईनं निर्णय न घेता शास्त्रीय पद्धतीनं पिकाचं व्यवस्थापन करा। शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय याविषयी माहिती जाणून घेतली। ही माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करते। धन्यवाद।
0: शुद्ध आत्ताच आपण सोयाबीन पिवळी पण

0: करण्याची कारणे आणि उपाय याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं.
1: ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी. ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.
0: श्रोतेहो, एक निवेदन. आज सायंकाळी स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश कुणे यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन संपलं.
2: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
3: श्रोते हो, एक निवेदन. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आणि प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमधील मजकुराशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा एक भाग आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसाचा होतो, तर मलेरिया हा फिमेल एनोफिलिस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्रीचा होतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावे. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.

हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्डलाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम जवळून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्डलाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते, त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या

0: लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो. व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली
1: FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राजेश शिवाजी या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

0: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों
1: आई एम हियर
2: ताई तुला नहीं हला मोबाइल चार्ज करायचा होता
1: तुझे डोकं चार्ज कर
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक
1: पाहिलंस
2: बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू सुधर जरा
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय

0: मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे.

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमयानारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
2: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया। जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।
3: श्रोतो, यासोबत आजचा चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। सकाळचे 7:10 होत आहेत। प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज तिसऱ्या आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90%. आता सविस्तर बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी कालही गदारोळ केला, त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट परीक्षेनंतर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी आजपासून सुरू होत असून या वर्षाचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालय

0: या प्रकरणी पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान पादचारी तसंच वाहनांसाठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं म्हटलं आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादनांच्या खरेदीची सक्ती करण्याला राज्य शासनानं बंदी घातली असून अशा प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. खतांच्या खरेदी विक्री दरम्यान कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 98 22 44 66 55 यावर तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन भरणे यांनी केलं आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला शेतकरी म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. या कायद्याअंतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं या संदर्भातला शासन निर्णय काल जारी केला. 1,61,373 मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 199,33,69,000 रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 39,86,74,000 रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तर नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा असं आवाहन केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत खासगी ग्रामीण तसंच सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार नियमित ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी किल्लारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. तसंच किल्लारी ग्रामपंचायतीचं सरपंचपद तात्काळ रिक्त घोषित करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नमो उद्यान तसंच शहराच्या वाढीव वस्तीसाठीच्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. नगरपालिकेनं सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा

तसंच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारलं आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीनं परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीनं पूर्ण करणं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान 24,000 रुपये पीक विमा द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. समान परिस्थितीतही विमा कंपनीनं वेगवेगळे निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. माझं गाव आरोग्यसंपन्न गाव या अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे. आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे. हवामान विभागानं विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जालना जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या 5 पैकी 4 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बेदरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची तसंच वाशी भूम मार्गावरची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 27,507 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 90% पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज 3rd आठवड्यातही बाधित. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती
1: FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:20 झालेत. प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
5: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
4: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. होस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
5: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
1: श्रोतो, एक निवेदन. आज सकाळी 10 दिव्य स्वतंत्र भारताचे या कार्यक्रमामध्ये क्रांतीनायक मंगल पांडे यांच्याविषयी सुषमा लोंढे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल.

0: तेव्हा जरूर ऐका सकाळी 10 वाजता दिव्य स्वतंत्र भारताचा हा कार्यक्रम. निवेदन संपलं.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात तेरणा आराधी मंडळ तेरणानगर ढोकी यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. तेव्हा कार्यक्रम जरूर ऐका लोकरंग रात्री 8:15.
4: श्रोते हो, चर्चा, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होणाऱ्या अनेकविध विषयांचा मागोवा घेणारा हिंदी कार्यक्रम दर्पण. दर्पण, दर्पण, दर्पण. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम दर्पण दर शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी

0: की नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
1: आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो, आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे. म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो, आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो. आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे, आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो, आणि जर कामगार

0: धोरणांची आखणी करत असतो. आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला, तर हे महाराष्ट्र प्रगती करेल. या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: सर, आता केंद्र शासनानं लागू केलेल्या 4 नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगानं विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल?
0: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्न आतापर्यंत होते, आणि बदलत्या काळानुसार, बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं. आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आहेत. आणि हे 4 कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजे, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्क प्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे, या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतोय. आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल. आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
0: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात, त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल. म्हणून आपण सजेशन, ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांची ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे ऑब्जेक्ट सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो. आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीनं आता हे सजेशन, ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातनं एक आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणला.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे, त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे. या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण या मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केलेली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: नाही, आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ती मिटतील. आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं आहे, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं, तर आपण नोटीस दिली पाहिजे. नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणतंही या प्रकारचा विसवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होतील आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून

0: त्याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देतो.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का काही?
0: नक्कीच, कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल नाती भत्त्यांमध्ये. आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतन, वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असतील यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. तर साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
0: नाही, आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने हे निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
0: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात आहेत यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय, ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन देईल.
2: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहितभागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस
1: FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: दूधसारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: कार्यक्रमात प्रथम ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत

0: 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतो, कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं देवदत्त साबळे यांचं संगीत नियोजनामधील शांता शेळके यांचं गीत.

0: इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
2: श्रोतेव भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील सुधीर फडके यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

विविध रंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोतू, यासोबत आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हमराज या चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रवी. कार्यक्रमामध्ये ऐकूया यानंतर जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या सुरामध्ये गीत गाता चल या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आणि गीतकार आहेत रवींद्र जैन.

0: गीत गाता चल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: ग्राम गीता नवे पारायणासी, वाचता वाट द्यावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा, मनी घेता अर्थ तिचा. इति श्री ग्राम गीता ग्रंथ.

0: श्रोते हो, एक निवेदन. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आणि प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमधील मजकुराशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा एक भाग आहे. निवेदन संपलं.
1: श्रोतो, यासोबत आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमी

0: सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: Thank you.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतरसह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85 व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभ

समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजरपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, एपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.

0: आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंत सावंत यांचं गीत. गायक कलाकारिणी संगीतकार आहेत श्रीधर फडके.

सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये रोहिणी निनवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुधीर फडके आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83-798-64-555.
2: श्रोतो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया श्रीधर फडके आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामधील शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत.

श्रोतो, या गीतासोबतचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: FM वाहिनी 101.3 MHz वर तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या OTT प्लॅटफॉर्मवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत दिव्य स्वतंत्र भारताचे हा कार्यक्रम.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज साठी.

0: सोलापुर, इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजीनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बारशी हायवे वर.
2: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया क्रांतीनायक मंगल पांडे यांच्याविषयी सुषमा लोंढे यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

देशभक्तीपर गीतानंतर कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रसिक हो, इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून आपल्या भारतभूला स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा काही अगणित ज्योती विजल्या, म्हणूनच या क्रांतीवीरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठीच दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत असतो. रसिक हो, इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हे तर सगळ्यांना माहीतच आहे. त्यांनी जवळपास 150 वर्ष आपल्यावर जुलमी राजवट लादली. ही राजवट उलथून टाकण्यासाठी ज्यांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य समरात दिली त्यात अग्रगण्य नाव होतं मंगल पांडे यांचं. श्रोते हो, 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांच्या बलिदानाच्या ठिणगीनं वन्हव्याचं रूप धारण केलं त्या शूर मंगल पांडेंना विसरून भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा यज्ञ सफल कसा झाला असता, नाही ना? श्रोते हो, त्यावेळच्या बिहार राज्यातील बालिया इथं एका कुटुंबात मंगल पांडे यांचा जन्म झाला. त्यांच्या तरुण वयात आजूबाजूचं वातावरण देशप्रेमानं अतिशय भारलेलं होतं. या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावरही पडला. स्वतंत्र विचाराने प्रेरित होऊन ते इंग्रज सैन्यात भरती झाले. त्यावेळी त्यांना इंग्रजांच्या अधिपत्याखालील भारतीय सैनिकांची मानसिकता ओळखता आली. श्रोते हो, सगळेजण नोकरी तर इंग्रजांची करत होते, मात्र मनात वनवा स्वातंत्र्याचा पेटला होता. त्या मनातल्या वादळाला, वनव्याला मूर्त रूप देण्याचं कार्य मंगल पांडे यांनीच केलं. श्रोते हो, त्यावेळी भारतीय सैन्यांना जी रायफल पुरवली जायची त्यातील काडतुसांना प्राण्यांची चरबी वापरल्याची कानकून सैनिकांना लागली. आणि विशेष हे की ते चरबीयुक्त आवरण दातांनी तोडावं लागायचं. हिंदू म्हणजे कडवे धार्मिक आणि त्यातल्या त्यात शाकाहारी. आपल्याला मुद्दाम चरबीयुक्त काडतुसं दिली जातात या विचारांनी मंगल पांडे अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊन याविषयी बंड करण्यास प्रवृत्त केलं. श्रोते हो, दुसऱ्यांना पुढे करून लढणारा तो वीर कसला? म्हणूनच त्यांनी स्वतः एका इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं आणि या असंतोषाला वाचा फोडली. इंग्रज अधिकाऱ्याला ठार केल्यानंतर श्रोते हो, त्यांनी स्वतःवर देखील गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता बरं का? कारण त्यांना इंग्रजांच्या हातून मृत्यू नको होता. पण तिथं हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर एकतर्फी खटला चालवून 8 एप्रिल 1857 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. श्रोते हो, अशा या शूरवीराच्या ठिणगीच्या आहुतीनं असं काही अकराळ विकराळ रूप धारण केलं की 1857च्या या उठावानं स्वातंत्र्याच्या महामार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय स्वातंत्र्याच्या महायज्ञात स्वतःच्या प्राणाचं पहिलं तर्पण अर्पण करणाऱ्या या शूरवीरास कोटी कोटी प्रणाम.

बरे तरसिक हो। याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी सुषमा आपला निरोप घेतीये। भेटूयात पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

नंद बोकील आणि दशरथ पुजारी यांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलात. संगीत होतं राम वाडकवरकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या सुरामधील विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोतेहो, यासोबत आजचा दिव्य स्वतंत्र भारताचे हा कार्यक्रम आम्ही संपवू.

यासोबतचा दिव्य स्वतंत्र भारताचे हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देव माणूस या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

दाजीबांचा शोभा लई गुल हौशी सजवतील घोडा सांगितल्या सरशी मला पुढ्यात घेतील हसून।

दाजी बामोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत आणि होती गुदगुल्या। बालपणीच्या इति आठवणी फार मागल्या।

कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया देवघर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं प्रभाकर जोक यांच्या संगीत नियोजनामधील जगदीश केवडकर यांचं गीत.

0: 내 맞춰 나한테 짱이나 얼큰이미 마저 두서 물릴 프렘나이에
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे निशेदिन

0: चहा चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेला होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

एकापेक्षा एक या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया अनिल मोहिले यांच्या संगीत नियोजनामधील प्रवीण दवणे यांचं गीत. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि शब्बीर कुमार, ज्योत्स्ना हर्दीकर आणि उषा मंगेशकर. चित्रपट दे दनादन.

श्रोते कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनामधील देवता या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवा एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटामधील विनय मडके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

इरसाल कार्टी या चित्रपटामधील महेंद्र कपूर यांनी गायलेलं यम दस्तगीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते के सिकंदर. या गीतासोबतचा गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, सकाळचे 11 वाजले आहेत तर प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून

0: थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर.
1: कार्यक्रमामध्ये ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं केदार प्रभाकर यांच्या संगीत नियोजनामधील भक्तिगीत.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया द्रौपदी या नाटकासाठी निर्मला गोगटे यांनी गायलेले के पी खाडीलकर यांचं नाट्यपद.

0: इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग.
1: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
0: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेसची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
1: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
2: श्रोतो, कार्यक्रमात ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं मिर्झा गालिब यांची गझल.

श्रोतो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं संत एकनाथ यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

मिश्र संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत। श्रोतेहो, या भक्तीसोबत आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 11:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात प्रथम ऐकूया स्वानंद किरकिर यांचं गीत सुखविंदर सिंग यांच्या सुरामध्ये। संगीतकार आहेत अजय अतुल, चित्रपट सिंघम।

बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी विशाल ददलानी यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतो जॉकी वंजारी यांचं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया स्वानंद किरकिरे यांचं गीत. गायककलाकार आहेत सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल. चित्रपट बोलबच्चन, संगीतकार अजय अतुल.

छावा या चित्रपटासाठी वैशाली सावंत आणि ए आर रेहमान यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया तानाजी या चित्रपटासाठी मयूर व्यास यांनी गायलेलं अनिल बर्वा यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोतो, गीतवार या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनमिलो सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अनमिलो सजना या चित्रपटातील गीत आपण ऐकताय.
1: अच्छा अच्छा तो हम चलते.
0: या गीतासोबत आजचा गीतभार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही सिद्धी संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

FM वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा अगं माझा वीज शीटर दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारामागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारामागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला असशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
2: रोहित विंडशीटर शोधतोय की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंडशीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूने आहेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूनी.
0: सगळ्यांच्या बाजूनी म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंडशीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा, मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेस सापडत नाहीत. कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक एक विंडशीटर.
1: पुरावा क्रमांक दोन कारच्या किल्ल्या.
0: अग त्या एकदाच ग.
1: दोनदा,
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं, मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
0: बाजारात जायचंय ना.
2: काय घ्यायचंय?
0: नाही काही खास नाही, भाजी फळ, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचा सामान, एवढंच.
2: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
1: पुस्तक रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
2: मस्त कल्पना आहे ही.
0: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
1: आता मात्र सगळे पुस्तक शोधतायत.
2: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
0: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागतं.
1: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलंयस?
2: अजून काही ठरवलं नाही ग मी.
0: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
2: पण लोक काय म्हणतील?
1: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
0: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
2: रोहित, तू कुठलं पुस्तक देणार आहेस?
0: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
2: वा वा.
0: आणि त्याचबरोबर मोबाईलवरचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
1: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
0: आवडतं वाक्य कोणतं?
1: पुस्तक जागा दाखवतं, नकाशा रस्ता दाखवतो.
2: वा, हे छान आहे.
0: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
1: बर, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
0: घेतो घेतो.
2: मी येऊ का सोबत?
0: चल ना, विचारायचं काय त्यात.
1: पण एक अट आहे.
2: काय?
1: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
2: म्हणजे?
1: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
0: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
1: तुम्हा दोघांसाठी.
2: आणि मग तुझं काय?
1: मलाही हाच नियम लागू.
0: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री गृहमंत्री एकच आहेत.
2: आणि विरोधी पक्षही तोच.
0: चला तर मग निघूया.
1: छत्री घेतली?
0: हो हो. तर
2: आणि विंडशीटर?
0: अगं यावेळी आधीच हातात घेतलेले आहे मी.
1: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
0: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
2: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
0: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
1: हो, म्हणजे चर्चा आधी होते खरेदी नंतर.
0: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
2: म्हणजे रोहित तू मत देतोस?
0: देतो.
2: आणि
0: ते नोंदवलं जात, पण निर्णय तिचाच असतो.
1: असं काही नाही. पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
0: हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
1: चला.
2: अरे खाली किती गडबड आहे.
0: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसतेय.
1: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
2: कसं काय हे?
1: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
0: अगदी मोठ्यांसारखं.
2: म्हणजे
0: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
2: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
0: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
2: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
0: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तक पाहिली की 2 मिनिटं थांबाव असं वाटतं ग.
1: 2 मिनिटं का?
0: ठीक आहे, 10 मिनिटं.

0: अर्धा तास.
1: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
2: बरं, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
0: थांब थांब, मी टोपली घेतो.
1: टोमॅटो किती छान दिसत आहेत.
0: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
2: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
1: म्हणजे विश्वास.
2: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
0: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
1: अजूनही असे लोक आहेत.
2: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
0: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
1: तो छोटा मुलगा.
0: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
0: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
2: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
0: अच्छा, अरे मला सांग, तुला काय आवडत?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
1: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तसं?
0: असत ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरंच?
0: हो. आणि हे बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
1: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
0: काय सांगतेस हो?
1: अगदी मित्रासारखा.
0: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का,
1: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला,
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
1: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू.
2: हो सांग ना.
1: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाले हेही सांगायचं.
0: बर,
2: करेक्ट. म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
1: हो ना.
0: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे.
2: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
0: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
1: मग रात्री पुन्हा युट्यूब वरचा प्रयोग.
0: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
2: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
0: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
1: बरोबर, कारण आज दुकानच बंद होत.
0: आता हे सांगायची गरज होती का तुला?
2: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
1: कोणती? ही?
2: हो.
1: अरे यात तर पुस्तके.
0: काय, मी तर घेतलंच नव्हतं.
2: मग हे आलं कुठून?
0: अरे हो, मी विसरलोच होतो.
1: काय आठवलं?
0: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
1: दुकानदार अजूनही असं करतात?
0: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
2: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
1: कोणतं पुस्तक आहे ते?
0: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
1: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
0: नाही, 2-3 पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
2: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
0: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
1: सुखदा, खरं सांगू?
2: काय?
1: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
0: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
1: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
2: ते तर छानच होईल की.
0: काय, पुस्तक निमित्त असत ग, माणसं घरी गोष्ट असतात.
2: कोण असेल?
0: थांब थांब, मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बर का.
1: रोहित कोण होत?
0: अगं, समोरच्या काकू ग.
2: काय रे, काय म्हणत होत्या?
0: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या 2 खुर्च्या मागत होत्या.
1: दिल्यास का तू? मग
0: हो, मग देणार आहे.
2: आणि परत आणायला सांगितलंच?
0: नाही नाही.
1: ते का?
0: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आत्ताच.
2: बरोबर.
1: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
0: काय?
1: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
2: आणि परत येत.
0: आता कधी उशिरा येत ते सोडा.
1: तेव्हा
0: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
2: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
0: हो हो.
2: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
1: काय म्हणाल्या?
2: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
0: वा वा वा, प्रणव शाबास.
1: म्हणजे आजच सुरुवात केली.
0: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
2: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
0: माझी झाली.
1: माझी अजून झाली नाहीये. पण
0: अगं, काही अवघड नाही त्यात रेवा.
1: पण काय बोलू,

0: पुस्तकाबद्दल कमी, ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
1: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
2: म्हणजे
1: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण?
2: हे लक्षात ठेवते मी.
1: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
0: कोणती रे?
1: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
2: खरंच,
0: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
1: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
0: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
1: सुखदा, तू हा प्रश्न मला तीनदा विचारलायस.
0: कारण दोनदा तू विसरलास.
1: नाही, आज विसरणार नाही बघ तू.
2: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
0: एवढं घाबरायला काय झालं?
2: 2 मिनिटं बोलायचंय ना.
1: अगं, ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
2: तरीही
0: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
1: बरं, आपण निघूया का?
2: हो.
0: थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
1: आता हे कशासाठी?
0: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
2: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत.
1: अरे होय की, आज एक पान उद्या नवा विचार. वा,
2: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
0: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
2: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
1: फार लोक नसतील, काय सांगताय ते बुवा.
2: म्हणजे
1: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
0: आणि मनापासून ऐकणारे कान.
1: करेक्ट.
2: अरे किती मजा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
1: मला ना त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
0: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक?
2: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते. मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
1: यावर अगदी सगळेच हसले.
0: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
2: आणि रोहित,
1: काय
2: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
1: मग
2: 5 मिनिटं बोललास.
0: मी घड्याळ बघत होते.
1: नाही, असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
2: हे मात्र खरंय.
0: पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
1: कशात? कशात सांग.
0: कार्यक्रम संपल्यानंतर.
2: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
1: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
0: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
2: आणि प्रणव
1: का, त्याचं काय झालं?
2: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
0: मग
2: मी म्हटलं नक्की सांग.
1: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
0: कसं?
1: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
2: आणि शेवट गप्पांवर झाला.
0: खरं तर शेवट झाला नाहीच,
1: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
2: सुखदा, मी एक ठरवलंय.
0: काय?
2: महिन्यातून 1 दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
1: मग
2: फक्त कुणाला तरी भेटायचं.
0: छान.
1: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
2: नाही.
1: फोन?
2: तोही नाही.
0: मग
2: थेट बेल वाजवायची.
1: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
2: तर सांगायचं.
0: नाही, मी की नाही, फक्त भेटायला आले हो ना.
1: नाही नाही, म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
2: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
0: कारण त्यात अपेक्षा नसते.
1: असते ती फक्त
2: आपुली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार, झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत. त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्समधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही चेतना. कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा

0: मनस्ता पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
1: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काही सांगा.
0: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाही आहे. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात, पण स्त्रियांमध्ये रोज केस धुऊ नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतुसंसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं
1: पोत आहे,
0: त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणतः तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा. आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा संसर्ग जास्त असेल, तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं.
1: बरं,
0: पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवलात तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही. जर आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही, तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये, पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं, त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवरनुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये, तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही, आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल

होणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता, फेस वॉश वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये. पण केस

0: लावणं काहीच गरजेचं नाहीये, पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणतः जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकस कोमट करून लावा, कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मुळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसांमध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत जातं. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा 1-2 तास पर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर, असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर, केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झालेत हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी?
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे, कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे. त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो, पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचा रोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार, मी चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाड नांदेडहून, बोरगाव येतो.
1: बर, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा?

0: नमस्कार सर, कोंडा झाल्यावरती जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं, पण जर हे सगळं केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचारोगतज्ञ आणि त्यांच्याचबद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम.
1: हा, प्रश्न विचार आपला.
2: हा, मी नांदेड येथून बोलतो मॅडम.
1: आपलं नाव?
2: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला टेन्शन आल्यामुळं असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचा.
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरे होण्याचंही प्रमाण वाढलंय, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामात वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं ते आत्ता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं. आपण याच्या मागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया. वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
0: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्यामागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबवू शकता. केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतोय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. हॅलो.
1: हा, बोला.
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता.
1: बरं, विचारा प्रश्न.
3: हॅलो.
1: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलतेय खारघरवरनं. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते. एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं, मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न. आणि जसं आत्ता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होत आहेत, पण मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना, कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर. तर हे असे माझे दोन प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
0: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे. तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुलापासून तेल जास्त सुटते, मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2-3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं.

0: हे महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता. पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल. आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा. केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुऊन टाका.
1: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू.
0: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे. कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे. निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं. शुद्ध मेहंदी आपण जेव्हा, मला आठवतंय की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या इथे मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना. ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय, त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही. पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही ॲलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा. आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो, प्रश्न विचारा आपण.
2: मॅडम, माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर,
2: तर माझं एक म्हणणं होत की आता कोंडा बी जास्त होतो ना, आता जे आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केसासाठी.
1: बर.
2: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी मिशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
0: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदीसुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा. ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डायसुद्धा मिळतात ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो कारण ती नैसर्गिक आहे. परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे. पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा. त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
1: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगाल?
0: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळती

0: मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर. पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनरसारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, अति जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगलं.
1: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
0: आपला आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय. स्ट्रीट फ्रूट, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं, लोह, झिंक, विटॅमिन B12, विटॅमिन D हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं, घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणं सुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केसगळतीचं प्रमुख कारण आहे, तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा पण येतं, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला, आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: नैसर्गिक
1: झोप मिळाली.
3: हॅलो.
1: हा नमस्कार, प्रश्न विचारा. हा तुम्ही रेडिओ संचापासून थोडं दूर व्हाल का?
3: हॅलो.
1: हॅलो हॅलो. हा तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही थोडा रेडिओ संचापासून दूर व्हाल.
3: मी नांदेडून बोलतोय, संजय राऊत.
1: बरं.
3: हा माझं एक कसं आहे, माझ्या मुलाला त्याने म्हणजे समोरून समोरून असे केस गेलेले आहेत.
1: अच्छा.
3: तर त्याच्यात ट्राय वगैरे लावलेलं, म्हणजे कोणी सांगते ट्राय लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा ओके. सर नमस्कार. जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे चाई असू शकतं. चाई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार
1: तेवढा
0: भागा तेवढ्या गोलाकार पॅच मध्ये केस

0: येत नाही, ज्याला ॲलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल, त्याला ॲलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे, तर या वेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटंसं दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उत्पादनांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये मध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
2: हॅलो ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचार.
2: मी विजय कुमार स्वयं बोलते, बस्तवाड तालुका शहर जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचार.
2: तिथे आमच्या शेजारी मध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केसेस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
2: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा, याच्यामुळे कारणं बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्समधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं. बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केसगळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो, पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ॲसिड हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते, त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी, दाट, छान राहू शकतील, त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्वाचं आहे चेतना, की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडीत आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप, परंवर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका.

0: आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खतं देता, त्याला पाणी देता, मग त्याच प्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे, ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम दळवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका, दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठक

0: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषयसूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत

0: 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवला आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर भूम इथं पार पडलं.

0: या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबूतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 एकूण 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार उमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: कहते हैं कि बारिश भी ऐसा ही कह रही है कि भाई अरे भाई निकल के आ घर से, दुनिया की रौनक देख फिर से. तो ये किशोर कुमार का जादू है. और अब जो गाना आ रहा है वो किचन में खाना पकाते हुए फिल्माया गया गाना है. और आपसे हम ये जानना चाहते हैं कि किचन में खाना पकाते हुए सबसे बड़ा ब्लंडर आपने जो किया था वो क्या था और कब किया था, क्या पका रहे थे आप?
3: फूंक फूंक कर चूल्हा, अखियन का भयो सत्यानाश, हल्दी देवी बहु है अपनी, श्रीमती मिर्ची अपनी सास. हाँ बोल मेरे दुखिया मन, कब तक ये चूल्हा ये चौका ये झाड़ू ये बर्तन ये आटा बटाटा ये गड़बड़ गुलाटा और ये और वो और घर तेरी की, पर सब दिन हो तन एक समान पंछी, काहे होत उदास. एक रोज

रोज मेरी सलामी को तोप चलेगी, रोज मेरी सलामी को तोप चलेगी।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली.

0: राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं अॅलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90 दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात

आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया तुम बिन या चित्रपटासाठी निखिल विनय यांनी संगीतबद्ध केलेलं फैज अनवर यांचं गीत.

आत्ताच आपण सनम या चित्रपटातील अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं, उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, चित्रपट राज.

आत्ताच आपण दाग द फायर या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जसपिंदर नरुला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया प्यार तूने क्या किया या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांच्या स्वरातील गीत.

या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाहीये. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी,

वेळ, लक्ष, भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनली आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाहीये, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस, आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स या

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत, आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ॲपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करतायत. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थ टेक, अॅग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणाईमध्ये दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटर सारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते, ही आनंदाची बाब आहे. पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्स मध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात, कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलते. म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील बाजारपेठ बदलताय. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर

शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही। म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे। विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे। पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे। तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे। त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपायला शिकवणं। त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा, मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय? मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात। शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो। आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो, आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो। आपण ट्रेंड पाहू शकतो, पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही। स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे। त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे, बाजारपेठेत राहा पण स्वतःला बाजारपेठ बनू देऊ नका। मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: दिस इज आकाश।
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:05 झाली आहेत। ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। 6:10 महफिले गझल हा कार्यक्रम, स्वयंसिद्ध हा कार्यक्रम 6:30। कार्यक्रमात दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम 8:15। कार्यक्रमात तेरणा आराधी मंडळ तेरणा नगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी। 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00। 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम। श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50। मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम।

6:05. सहा वाजून 40 मिनिटांनी कृषीवाणी या कार्यक्रमात संरक्षित आणि तंत्रशुद्ध पद्धतीने करावयाची काळजी याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00.

10 वाजता संत सांगाती या कार्यक्रमात संत जनाबाई आणि त्यांची साहित्य संपदा, संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30, सुगम संगीत 11 वाजता, गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30, 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5 वाजता, 5:30 वाजता युवावाणी मुंबई केंद्रावरून, 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्री, घे भरारी हा कार्यक्रम 6:30 वाजता, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, घर शिवार हा कार्यक्रम 7:30 वाजता, 8:15 लोकरंग या कार्यक्रमात हरिदास वायकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीतं, 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9 वाजता, 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेहफिले गझल हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हरिहरन आणि जसपिंदर नरुला यांच्या स्वरातील झहीर अन्वर यांची गझल.

आत्ताच आपण रूपकुमार राठोड आणि सहकाऱ्यांनी गायलेली गझल ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कुलदीप सिंग यांनी संगीतबद्ध केलेली पयाम सईदी यांची गझल, स्वर जगजीत सिंग यांचा.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल तेरना आराधी मंडळ, तेरना नगर, ढोकी, तालुका, जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. तर ऐकायला विसरू नका, आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साटी गल्ली, सोलापूर.
7: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर

0: मोफत शिक्षण,
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि ओबीसींना 50% सवलत, होस्टेल मेसची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
0: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
2: प्रसारित करत आहोत स्वयं सिद्ध हा कार्यक्रम। श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी। जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार।
3: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार। सखींनो, एका लहान बाळाचं घरात येणं, त्यांचं निरागस हसणं आणि त्यांच्या पावलांनी संपूर्ण घर गजबजून जाणं हा प्रत्येक कुटुंबासाठी एक सुंदर अनुभव असतो। पण दुसरीकडे आपल्याच समाजात अशी अनेक लहान मुलं असतात ज्यांना आई वडिलांच्या मायेची ऊब मिळणं आवश्यक असतं। आणि याउलट अनेक जण असे देखील असतात की ज्यांना घरात लहान मुलांच्या आगमनाची आस असते। मग या दोन्ही मनांना अतिशय पवित्र आणि कायदेशीर नात्याने जोडणारा पूल म्हणजे दत्तक प्रक्रिया। सखींनो, दत्तक प्रक्रिया ही फक्त आता एक सामाजिक भावना राहिलेली नसून या भावनिक कार्याला आता कारहा म्हणजेच केंद्रीय दत्तक ग्रहण संस्था प्राधिकरण आणि मिशन वात्सल्यांतर्गत सुरक्षित, पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत केली जाते। आज आपण दत्तक प्रक्रिया नेमकी कशी असते, नियम, अटी याबाबतचे समज आणि गैरसमज याबाबत जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथून बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने या मॅडमना। मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे।
4: थँक्यू
3: मॅडम। मुलाखतीच्या सुरुवातीचा माझा प्रश्न असा आहे की सध्या आपल्या समाजामध्ये आजही मूल दत्तक घेणं या विषयाला थोडशा वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं की म्हणजे दत्तक घेणं किंवा एक संकोच त्या दत्तक प्रक्रियेबाबत मांडला जातो। तर आजच्या या आधुनिक काळामध्ये हा दृष्टिकोन बदलत आहे का, याबद्दलचं तुमचं मत काय आहे?
4: होय, पूर्वी दत्तक घेण्याबाबत समाजात अनेक गैरसमज होते, मात्र आता आज शिक्षणामुळं जागरूकता निर्माण झाली आहे, लोकांना कायदेशीर माहिती मिळत आहे, अशा वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया व सामाजिक स्वीकार यामुळे आता लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक होत चालला आहे। अनेक दाम्पत्य तसेच एकल पालकही दत्तक घेण्याचा आता विचार करत आहेत।
3: अगदीच,
4: दत्तक घेणे ही केवळ मूल मिळवण्याची प्रक्रिया नसून एका बालकाला सुरक्षित, प्रेमळ व कायमस्वरूपी कुटुंब देण्याची जबाबदारी आहे।
3: खूप छान, तुम्ही आत्ताच म्हणालात की एकल पालकत्व, पण ते आत्ता स्वीकारण्यास तयार आहेत। आपण या विषयाकडे वळणारच आहोत, पण सध्या आपण अनेक वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये आपण कारहा, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की कारहा जे की एक संस्था आहे, केंद्रीय दत्तक ग्रहण संस्था प्राधिकरण असं या संस्थेचं नाव आहे, नेमकी ही संस्था काय कार्य करते आणि नेमकं उद्देश काय आहे?
4: ही एक सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी नावाची ही संस्था आहे। ही भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते। ही केंद्रीय संस्था आहे। तिचा उद्देश भारतातील दत्तक प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर, सुरक्षित आणि बालकाच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने पार पाडणे हा आहे। सर्व दत्तक प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे आणि नियमाद्वारे केली जाते। या दत्तक प्रणालीमध्ये पारदर्शकता हा मुख्य उद्देश आहे।
3: मॅडम, मी आता विषयाला थोडंसं वळण देते, आपल्या मेन विषयाकडे आपण वळूयात की ही दत्तक प्रक्रिया नेमकी कशी असते। समजा एखाद्या जोडप्याला, एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचं आहे, तर नेमकी त्यांनी कोणत्या कोणत्या प्रोसेस त्यांना कराव्या लागतात?
4: सुरुवातीला संबंधित पालकाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे, ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। कारा गाईडलाईननुसार www.kara.government.in या संकेतस्थळावर पालकांनी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। या ऑनलाईन नोंदणीनंतर त्यांचे आवश्यक कागदपत्र पूर्तता करणे, आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्या

0: नंतर आमचे सोशल वर्कर या बालकासाठी त्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी येतात. कुटुंबातील वातावरण, कुटुंबातील व्यक्ती, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याचा अभ्यास केला जातो आणि त्या बालकाला योग्य वातावरण आहे का हे सर्व पाहून गृहचौकशी अहवाल तयार केला जातो आणि सर्व कागदपत्र गृहचौकशी अहवाल कारा पोर्टलवर अपलोड केला जातो आणि विशिष्ट कालावधीनंतर बालकाला त्या पालकाला ॲप्रुव्हल येऊन एखादा बालक रिझर्व करता येतो आणि ही प्रक्रिया पूर्ण होते.
1: आत्ताच तुम्ही म्हणालात की ही प्रक्रिया दत्तक प्रक्रिया ही वेळखाऊ आहे, तरी साधारणतः किती दिवस लागतात? एक वर्ष?

0: तरी साधारणतः किती दिवस लागतात? 1 वर्ष 6 महिने किती?
1: ज्या बालकांना ज्या पालकांना अनाथ बालक म्हणजे अनाथ बालक घ्यायचे आहे अशा बालकांना सध्या 1-3 वर्षाचा अवधी लागू शकतो.
0: आणि यासाठी वयाची अट वगैरे काही असते का?
1: होय, त्यासाठी वयाची अट असते. साधारणतः 2 वर्षाचा बालक मिळण्यासाठी त्या जोडप्याचे संमिश्र वय 85 वर्ष असावे. जर त्या एखाद्या पालकाला 2 किंवा 2-4 वर्षापर्यंतचं बालक पाहिजे असेल तर त्यांच्या वयाची बेरीज 85 वर्ष, 4 वर्ष ते 8 वर्षापर्यंत पाहिजे असेल तर त्यांच्या वयाची बेरीज 100 वर्ष, आणि 8 ते 18 वर्षापर्यंत जर बालक पाहिजे असेल तर त्या जोडप्यांचं वय 110 ते 111 वर्ष एवढं असणं आवश्यक आहे.
0: मॅडम, तुम्ही आताच वयाची अट याबद्दल सांगितलं. समजा एखाद्या मुलाला आपल्याला दत्तक घ्यायचं आहे तर ती निवड करण्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे आपण स्वतःहून त्या मुलाला पसंत करू शकतो की कसं?
1: नाही, स्वतःहून आपण पसंत करू शकत नाही. सुरुवातीला तसं असायचं, तशी प्रोसिजर असायची, पण सध्या सगळं पारदर्शक आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं हे होत आहे. कारा गाईडलाईननुसार बालक त्या पालकाला ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीनंतरच त्याची प्रक्रिया चालू होते, दत्तक प्रक्रिया. त्याची घर चौकशी होते, त्या कुटुंबाची परिस्थिती पाहिली जाते की कुटुंबामध्ये तो बालक सुरक्षित आहे का, त्याचं वाढ, त्याचा विकास हे सर्व पाहिलं जातं आणि त्यानुसार ते बालक त्या पालकांना दिलं जातं.
0: आणि मग आपल्याला समजा मुलगा किंवा मुलगी असं आपण चॉईस करू शकतो का, पसंत करू शकतो का?
1: मुलगा किंवा मुलगी हे आपण ठरवू शकतो. मुलगी पाहिजे असेल तर मुलीचंही ऑप्शन आहे, मुलगा पाहिजे असेल तर मुलगा मुलाचंही ऑप्शन आहे.
0: तुम्ही आताच म्हणालात की आर्थिक परिस्थिती, म्हणजे त्यामध्ये नेमकं काय पाहिलं जातं की
1: त्याचं मासिक उत्पन्न किती आहे, पालक बालकाचं योग्य संगोपन करू शकतो का नाही, त्या बालकाचा वाढ, त्या बालकाचा विकास, त्याच्या सर्वांगीण विकासाला ते वातावरण, ते पालक योग्य आहेत का हे पाहिलं जातं.
0: आणि हे मूल घेताना आपण एक अनोळखी मूल घेऊ शकतो हे तर असेलच, पण आपल्याला समजा एखाद्या नातेवाईकांमधून आपल्या जवळचे नातेवाईक, भाऊ बहीण असतील किंवा दुसरे कोणी आणखी नातेवाईक असतील, त्यांच्याकडून जर एखादं बाळ किंवा मूल दत्तक घ्यायचं असेल तर?
1: हो, ही प्रक्रिया जलद गतीने होणारी प्रक्रिया आहे. यामध्ये सुरुवातीला पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. संबंधित नात्याचे पुरावे सादर करणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: जे काही आवश्यक कागदपत्रे लागतात त्या कागदपत्राची पूर्तता करणं. आणि सुरुवातीला हे न्यायप्रविष्ट होतं, न्यायालयाकडून फायनल ऑर्डर येत होती, परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीनेच ही प्रक्रिया होत आहे. त्यामुळं सुरुवातीला या प्रक्रियेला वेळ लागायचा, परंतु आता ही लवकर होत आहे.
0: लवकर तरी आता साधारणतः आपण अनोळखी मूल दत्तक घेताना तुम्ही म्हणालात की 1-2 वर्ष लागू शकतात. मग या नातेसंबंधामध्ये आपण दत्तक घेताना याला कालावधी किती लागतो?
1: जास्तीत जास्त 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो.
0: आणि त्यामध्ये वयाची अट?
1: तसं पाहिलं तर दोन्ही कुटुंबाचे एकतर रक्तातील नातेसंबंध असणं आवश्यक आहे. परंतु आता बऱ्याचशा प्रकरणात असं पाहिलं जातं की नोकरीत अडचण येत आहे, कुठल्या दुसऱ्या प्रॉब्लेममुळं काय करत आहे की 3 मुलं आहेत, त्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्याच्या नोकरीला अडचण येत आहे किंवा निवडणुकीला उभा राहायचं आहे, अशा वेळेला काय केलं जातं की तो ते बालक आजी आजोबाला दत्तक देणं, म्हणजे ज्यांचं वयाचं त्यांना सांभाळण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही, ज्यांचे ते लहान बालक ते सांभाळू शकत नाहीत अशांना ते दत्तक देणं का तर नोकरीमध्ये अडचण येत आहे, तर हे अयोग्य आहे. दत्तक प्रक्रिया ही फक्त गरजू लोकांसाठी आहे. कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला अडचण येते त्या अडचणीतून दूर होण्यासाठी ही योजना नाही.
0: सखींनो, आपण ऐकत आहात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथून बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने या मॅडमची मुलाखत. ही मुलाखत आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. मॅडम, समजा एखादा मुलाला आपण

0: दत्तक घेणार आहोत, तर जे जोडपं दत्तक घेणार आहे त्यांना आधीचे काही मुलं असतील, एक किंवा दोन मुलं असतील, तर त्यांना आपण दत्तक देऊ शकतो का?
1: हो अवश्य देऊ शकतो. जर सुरुवातीला त्यांना दोन मुली आहेत आणि घरामध्ये दोनच मुली आहेत, त्यांना मुलगा हवा आहे, त्या बहिणींना भाऊ पाहिजे, तरच ते म्हणजे कुटुंबही पूर्ण होते. आणि बहिणीला भाऊ मिळणं आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये जर तीन मुलं असतील आणि ती एखादी बहीण दुसऱ्या बहिणीला जर तीन मुलांपैकी एक मुलगा देऊ इच्छिते तर नक्कीच ती प्रक्रिया करता येते.
0: अच्छा, आणि तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणाल होतात की सध्या जे एकल पालकत्व आहे ते सुद्धा म्हणजे दत्तक घेण्यासाठी उत्सुक असतात, किंवा ज्या अविवाहित महिला आहेत, ज्या की महिला किंवा पुरुष जे अविवाहित आहेत परंतु त्यांना दत्तक घ्यायचं आहे अशा वेळेस.
1: एक पालक असेल तर दत्तक घेता येतं, परंतु महिला असेल तर तिला दोन्ही मुलगा आणि मुलगी दोन्ही दत्तक घेता येते. परंतु जर तो जेंट्स असेल तर त्याला फक्त मुलगाच दत्तक घेता येतो, मुलगी दत्तक घेता येत नाही.
0: अच्छा, मग ते विवाहित असो किंवा अविवाहित असो,
1: हो
0: सुरुवातीला म्हणायल्याप्रमाणे की समजा एखाद्या पालकत्वाला, एखाद्या जोडप्याला दत्तक एक मुलगा दिला, ती प्रक्रिया पूर्ण झाली, प्रशासनाकडून दत्तक घेतलेल्या मुलाचा पाठपुरावा केला जातो का?
1: होय, अवश्य केला जातो. एक 2 वर्षापर्यंत बालकाचा पाठपुरावा केला जातो आणि त्या पाठपुराव्यामध्ये त्या बालकाचं मुलाच्या संगोपनाचा पाठपुरावा केला जातो. त्यामध्ये मुलाचे हित पाहिलं जातं, त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा पाठपुरावा करून घेतला जातो.
0: अच्छा, साधारणतः 2 वर्षापर्यंत आपण त्या मुलाकडे पाठपुरावा
1: पाठपुरावा
0: घेतला
1: केला
0: जाऊ
1: जातो.
0: शकतो. दत्तक घेताना कोणती सावधगिरी बाळगावी?
1: कोणत्याही दलाल किंवा एखाद्या अनधिकृत व्यक्तीकडून दत्तक घेऊ नये, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण अनधिकृतपणे दत्तक घेऊ नये. सर्व प्रक्रिया ही आता काराच्या नियमानुसारच करावी. कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार बेकायदेशीर पद्धतीने करू नयेत.
0: आणि त्या दत्तक घेतलेल्या मुलाचा जन्म दाखला मॅडम?
1: होय, बालकाचा जन्म दाखला मिळू शकतो. न्यायालयात दत्तक आदेश झाल्यानंतर किंवा आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत न्यायालयीन आदेश दत्तक आदेश होत आहेत, तर संबंधित स्थानिक जन्म मृत्यू नोंदणी प्राधिकरणाकडून दत्तक पालकांच्या नावावर नवीन जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते.
0: अच्छा मॅडम, आता एक भावनिक प्रश्न. समजा एखाद्या मुलाला आपण दत्तक घेतलं तर त्या मुलाला आपण तू दत्तक आहेस किंवा तुला आम्ही दत्तक घेतलेलं आहे हे सांगणं कितपत योग्य आहे, आणि जर सांगण्यात आलं तर ते कशा प्रकारे सांगण्यात यावं आणि कधी सांगण्यात यावं?
1: तज्ज्ञांच्या मते मुलाला योग्य वयात प्रेमाने, विश्वासाने आणि सकारात्मक पद्धतीने ही माहिती सांगणे योग्य आहे. ही गोष्ट लपवण्यापेक्षा ती नैसर्गिकरित्या स्वीकारायला मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. मुलाला नेहमी हे जाणवले पाहिजे की त्याच्यावर प्रेम हे जन्मामुळे नव्हे तर नात्यामुळे आहे, हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याला ते सांगितले की तू दत्तक आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर हे नाते अधिक जवळीक ह्या नात्यामध्ये अधिक जवळीकता निर्माण होईल, अधिक प्रेम निर्माण होईल.
0: नक्कीच मॅडम, म्हणजे त्या मुलाला सांगताना मला असं वाटतं की तुला आम्ही आमच्या पोटातून जन्म दिलेला नसून आमच्या मनातून तुझा जन्म दिलेला आहे.
1: होय, अवश्य.
0: मॅडम, बऱ्याच वेळेला असं ऐकण्यात येतं की काही मुलांना एक बेकायदेशीरपणे दत्तक घेण्यात येतं, तर नेमकं हे बेकायदेशीर दत्तक म्हणजे काय असतं?
1: बेकायदेशीर दत्तक म्हणजे कायद्याने निर्धारित प्रक्रिया न पाळता, म्हणजे कायद्याची जी काही प्रक्रिया आहे ती न पाळता थेट पैसे देऊन दलालामार्फत किंवा अधिकृत परवानगीशिवाय बालक ताब्यात घेणे म्हणजे बेकायदेशीर दत्तक. अशा प्रकारामुळे बालकाचे हक्क धोक्यात येतात आणि संबंधित कायदेशीर कारवाई होऊ शकते त्या पालकांवर.
0: अनेक वेळेला असं होतं की एखाद्या मुलाला दत्तक घेतलेला आपल्याला एक ती गोष्ट गोपनीय ठेवायची असते, म्हणजे नातेसंबंधामध्ये असतील किंवा आणखीन इतर ठिकाणी असेल, ती गोष्ट आपल्याला गोपनीय ठेवायची असेल. याबाबत

0: किती प्रमाणात जागरूक असतात?
1: ही दत्तक प्रक्रिया पालक आणि बालक यांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता अत्यंत महत्त्वाची असते. संबंधित माहिती केवळ अधिकृत व्यक्तींनाच उपलब्ध असते आणि कायद्याच्या चौकटीत तिचे संरक्षण केले जाते. त्यामुळे एखाद्या संस्थेवरती एखादा व्यक्ती गेलाय आणि मला त्या बालकाची माहिती पाहिजे, तो बालक कुठून आला, त्याचं उगमस्थान म्हणजे तो जन्मला कुठे, याची कुणालाही कुठेही माहिती देता येत नाही. ही पारदर्शकता पाळली जाते.
0: म्हणजे आपण जो मुलगा दत्तक घेत आहोत ते नेमकं कुठून आलेला आहे वगैरे ते कुणालाही समजत नाही,
1: कुणालाही समजत नाही.
0: मग मॅडम, या दत्तक प्रक्रियेविषयीचे आपल्या समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज पसरलेले आहेत, याबाबत काय सांगाल?
1: जे काही समज आहेत ते दत्तक मुलंही कुटुंबाचा तितकाच अविभाज्य भाग असतो. दत्तक घेणे ही समाजाप्रती जबाबदारी आणि प्रेमाची अभिव्यक्ती आहे. हा लोकांचा समज आहे. आता या दत्तक प्रक्रियेमध्ये काय गैरसमज आहेत तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की दत्तक मूल आपल्या कुटुंबाशी जुळत नाही, फक्त अपत्य असलेल्यांनीच दत्तक घ्यावे, दत्तक प्रक्रिया खूप अडचणीची आहे. हे सर्व गैरसमज असून योग्य माहितीमुळे ते गैरसमज दूर होऊ शकतात. लोकांना वाटतं की तो मुलगा आपल्या कुटुंबाशी जुळवून घेईल का, त्याचे आपले विचार जुळतील का. बऱ्याचशा बालगृहामध्ये आमचे मुलं आहेत की जे 14 वर्षाचे आहेत, जे 12 वर्षाचे आहेत, असे मुलं जवळजवळ आता त्यांची लिगली फ्री LFA करून त्यांची 3 वर्ष झाली, तरीही बालकं दत्तक प्रक्रियेमध्ये येत नाहीत. कारण आता पाहिलं जाते की हा मोठा मुलगा माझ्या कुटुंबाशी जुळवून घेईल का, या कुटुंबामध्ये तो रुळेल का, असे विचार पालकांच्या मनामध्ये येतात. त्यामुळे ते रिझर्व होत नाहीत, ते मुलं दत्तक जात नाहीत. तर पालकांनी हे मनातून विचार काढून टाकावेत की 14 वर्षाचा बालक सर्व काही घेऊन निघून जाईल. कारण एखाद्या अनाथ बालकाला आधार देणं ही आज काळाची गरज आहे. त्या बालकाला एक कुटुंब मिळवून देणं आणि तुम्हालाही पालकत्व निर्माण होणं ही अतिशय चांगली बाब आहे.
0: तुमच्या या कार्यकाळामध्ये अशी एखादी गोष्ट घडली आहे का की एखादी दत्तक प्रक्रिया तुमच्या कार्यकाळामध्ये कायदेशीररित्या आणि भावनिकरित्या पूर्ण झालेली आहे?
1: होय, माझ्या कार्यकाळात अनेक दत्तक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेल्या आहेत. विशेषतः अनेक वर्ष अपत्याची वाट पाहणाऱ्या दाम्पत्याला एका बालकाचा कायदेशीर एका बालकामुळे ते कायदेशीर पालकत्व मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातील जे आनंदाश्रू आहेत आणि त्या बालकाच्या चेहऱ्यावर दिसलेलं सुरक्षिततेचं हास्य हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि समाधानकारक क्षण होता. अशा प्रत्येक यशस्वी दत्तक प्रक्रियेमुळे एका बालकाला कुटुंब आणि भविष्य मिळते, हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: नक्कीच मॅडम. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर जाता जाता आपली मुलाखत ऐकणाऱ्या आपल्या सर्व मैत्रिणींना, सर्व भगिनींना तुम्ही एक ॲज अ बाल संरक्षण अधिकारी आहात या दृष्टिकोनातून संदेश काय द्याल?
1: प्रत्येक बालकाला एक प्रेमळ, सुरक्षित आणि सन्मानाचे कुटुंब मिळण्याचा अधिकार आहे. दत्तक घेणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून एका बालकाला आयुष्यभरासाठी कुटुंब देण्याची सुंदर जबाबदारी आहे. त्यामुळे अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता केवळ कायदेशीर मार्गानेच दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी. समाजातील प्रत्येकाने दत्तक घेण्याकडे संवेदनशील, सकारात्मक आणि स्वीकार्य दृष्टीने पाहिले तर अनेक बालकांचे जीवन उज्ज्वल होऊ शकते.
0: खूप छान संदेश आपण दिलात मॅडम. आपण आपल्या वेळात वेळ काढून आकाशवाणी धाराशिव केंद्रामध्ये आलात. खूप छान अशी माहिती दत्तक प्रक्रिया याविषयी आपण दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. थँक्यू.

आत्ताच आपण दत्तक प्रक्रिया, शंका आणि निरसन याविषयी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विभावरी योगेश खुने यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

0: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: अब काली पाउस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
3: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीय

0: पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1,15,00,000 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डीवाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून

0: आदरांजली वाहिली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणीसंदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षणमंत्री DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियममध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकं जिंकत चौथा क्रमांक पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीसारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धांचा आवाकाच कमी होता, म्हणजे ती होईल की नाही होईल की नाही अशा ह्याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या ह्याच्यात 39 पदक ही काही वाईट कामगिरी नाही, पण चौथं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं, म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, म्हणजे जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग,

0: आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते आणि जे होते त्या याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 मध्ये कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्स मध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंग मध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण की बॉक्सिंग मध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली, ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 पैकी 3 भारताचे वेटलिफ्टर्स पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 च्या 8 जणांना पदक मिळालं, जे कौतुकास्पद आहे.
1: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
0: बॉक्सिंग मध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली. तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक, तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंग मध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की अनेक चढता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास्पद गोष्ट काय आहे की मिळालेली 7 सुवर्ण पदक.
1: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खर तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडर पेक्षा कुठेही कमी नाहीयेत, हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर, म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्यांनी 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 पैकी 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. की त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, बिंदिया राणी देवी स्त्री आणि जैस्मिन लंबोरिया. सो इथे 7 पैकी 4 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचं लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
1: पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
0: 2014-15 पासून, जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय, तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत. आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3ही मल्टी डिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत. आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स, म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांग जन असं संबोधलं जातं, त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबनाचा मार्ग अवलंबून घालवू शकतात असं नाही, तर ते यशस्वीही होऊ शकतात. ही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
1: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
0: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल, कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी ही भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता, त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत, ओके, जे कदाचित सामान्य जनांपैकी कोणी विचारही केला नसेल.

0: जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये, तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी चार पदकं मिळवली ते चारही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत, पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोचले आहेत का? पण ते तिथे पोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असेल. सो जुडो हे या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. आणि बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये, पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही. ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललोय त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला, जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे, मी असं म्हणणार नाही. म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं, कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाढलं. ते पेलवता यायची परिस्थिती आहे, ते पेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच फुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर, की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्स मध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश पुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी F67 प्रकारात 100 मीटर स्प्रिंट मध्ये सुवर्ण पदक मिळवलं, त्याची किस्सा अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
1: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: गमतीचा भाग असा होता की 2030 ची स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं, आणि म्हणून ओढून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला. तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होतं की त्याने तो झेंडा स्वीकारावा, आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगो मध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल, त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे, किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत, की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येत आहे ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन, हा करण्याचा प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.

श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतीला आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणि खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी स्वप्निता शिंदे
5: आणि मी रोशन जाधव,
4: आपल्या सर्वांचं

0: किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो.
1: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीडरोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या. तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी करत असताना रोगट खुजी रोपं उपटून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्वाचं आहे. पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं. 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रॅझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशावेळी आच्छादन करावं. आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं. रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं. उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं. याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मोकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
1: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्त्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार.
3: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
4: पशुपालकांकडे जी जनावरं असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे.

आपत्तीमध्ये आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण

0: आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
0: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल, जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे जे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, जळणवळणची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
0: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं, जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशा वेळी ते कोसळणारं नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही, पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो, तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
0: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते, तर अशा वेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज, त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प, ज्याच्यामध्ये मानेला सूज येते. काळा पाय, ब्लॅक क्वार्टर, ज्याच्यामध्ये पायाला सूज येते. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावरांना होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावरांना होण्याची शक्यता वाढते.
1: अच्छा,
0: तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो गोठा आहे हा कोरडा राहील, त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील, ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मेल याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरं,
0: चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब, पोट खराब होणे, अपचन होणे, पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुक करून घेतलं पाहिजे आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.
1: बरं, अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो, घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषधं येतात, जीवनसत्व येतात, त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही. अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
0: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते जनावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्यांना मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
1: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे. हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
0: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मूरघास त्यांनी त्याची साठवणूक करून ठेवली पाहिजे, जेणेकरून

0: त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटकद्रव्य असतील ते त्याला मिळतील. आणि
1: बरं,
0: सुका चाऱ्याच्या गठड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ते कुट्टी तो देऊ शकेल.
1: बरं. आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
0: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला विटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावर आपण हलका आहार कुट्टी करून दिला, आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात. आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
1: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
0: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये HS जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर FMD आहेत. हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
1: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
0: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशावेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जातणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंत निर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्षाचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, याच्यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मरतूक होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते त्या ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते. त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
1: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
0: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पूर आल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवायला लागेल.
1: अच्छा.
0: कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुट पालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावर असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते, तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे. त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे, जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दहा तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते, तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते ती स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना कास दहा आजार होणार नाही.
1: बरं, पूरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण मग पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच. जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा

0: वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं,
1: बर
0: जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो. मग अशावेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
1: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
0: निश्चितच आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअपवरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करत आहोत, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करत आहोत, गोठा निर्जंतुकीकरणासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने केले जातात, तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे हे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे. परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
1: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होता, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
0: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूल प्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे, तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
1: बरं, आणि हे विनामूल्य असतं?
0: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
1: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतनिर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाही आहे, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड. दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
3: NBA मानांकन प्राप्त. MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83-798-64-555.
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: जन्म या मृत्यू सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
1: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. देशभरात यंदा 1 मार्चपासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400 संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत. ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीने नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय

निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. POP अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा, 2022 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90 खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय

0: आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिक्की मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
5: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
6: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
5: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBC % सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
6: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
7: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत तेरणा आराधी मंडळ, तेरणा नगर, ढोकी, तालुका, जिल्हा धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. गायक कलाकार हरणाबाई सटवा ढोकणे, नवनाथ बाबूराव ढवारे, लक्ष्मण रामा वारकरी, चंद्रकला अनंत कांबळे आणि कलावती नामा ढवारे. संगीत साथ, ढोलकी उमेश भगवान होळकर, झांज छाया संजय घणघावे आणि संजय काशीनाथ घणघावे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
8: आई राजा उद उद सदानंदीचा उद उद, पार्वतीच्या बाळा घड तुझी सेवा, तुझे गुण गाता गाता सूर माझा लागावा. पार्वतीच्या बाळा रे घड तुझी सेवा, तुझे गुण गाता गाता सूर माझा लागावा.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांचं. यांना ऐकायचं आहे नीळकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे, राजदीप राशी, शीतल शेख आणि निजाम शेख, माफ करा, शीतल राजेश आणि निजाम शेख यांचं, यांना ऐकायचं आहे एक नंबर या चित्रपटातील जावेद अली, कुणाल करण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर यांच्यासमवेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे आणि एडी कांबळे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. वालवड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून महादेव मधुकर काटे आणि समस्त काटे परिवार यांना ऐकायचं आहे. धर्मवीर या चित्रपटातील आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत, तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे यांना ऐकायचं आहे अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत चित्रपट तुला शिकवीन चांगलाच धडा. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया गुलछडी या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, कुशीवर्ता शिंपले, श्रेया ढेमरे, साक्षी ढेमरे आणि समस्त शिंपले परिवार. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका बलविंदर बिरक जयतेक बिरक आणि मिका बिरक यांचं. यांना ऐकायचं आहे मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायला आहे जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी संगीत आहे राम कदम यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त

कार्यक्रमातील हे शेवटचं पत्र आहे. जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं यांना ऐकायचं आहे. गारंबीचा बापू या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

5:50 आता अभियांत्रिकी कक्षातून श्यामाळी आणि प्रसारण कक्षातून मी प्रतीक्षा माने आम्ही आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.